0: एक ओंकार सतगुर प्रसाद श्री वाहेगुरु जी की फतेह जाप साहिब श्री मुखवाक पातशाही दसवीं छपे चंद तौर प्रसाद चकर चिन अरबरन जात अरपात नहीं जहे
1: रूप रंग रेख पे को कह न सकत के
0: अचल मूरत अन पौ प्रकाश अमतोज कही जय पवन महीप सुर नर असुर नेत नेत बंत्रण कहत
1: सरम नाम कते कवन करम नाम बना सुमत
0: भुजंग प्रयात छंद नमस्तु अकाले नमस्तु कृपाले
1: नमस्तंग रूपे नमस्तंग अनुपे
0: नमस्तंग अपेखे नमस्तंग लेखे
1: नमस्तंग गाये नमस्तंग जाए
0: नमस्तंग अगंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
0: नमस्तंग अकर्मंग नमस्तंग तर्मंग
1: नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग
0: नमस्तंग अजीते नमस्तंग पीते
1: नमस्तंग वाये नमस्तंग डाये
0: नमस्तंग अनीले नमस्तंग अनादे
1: नमस्तंग चेदे नमस्तंग गादे
0: नमस्तंग अगंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग उदारे नमस्तंग पारे
0: नमस्तंग सुएके नमस्तंग अनेके
1: नमस्तंग भूते नमस्तंग जुपे
0: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे
1: नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्वेशे
0: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे
1: नमस्तंग निर्दाते नमस्तंग निर्गाते
0: नमस्तंग निर्धूते नमस्तंग भूते
1: नमस्तंग लोके नमस्तंग सोके
0: नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे
1: नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग अगाहे नमस्तंग बाहे
1: नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे
1: नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे
0: नमस्तंग अगमे नमस्तस्तरमे
1: नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे
0: नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते
1: नमस्तंग मज्वे नमस्तस्तज्वे
0: अदेशंग अदेशे नमस्तंग अपेशे
1: नमस्तंग निदामे नमस्तंग निभामे
0: नमो सर्व काले नमो सर्व दयाले
1: नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे
1: नमो सर्व काले नमो सर्व पाले
0: नमस्तस्त देव नमस्तंग पेव
1: नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे
0: नमो सर्व गौने नमो सर्व पौने
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमस्तस दयाले
1: नमस्तंग वर्णे नमस्तंग वर्णे
0: नमस्तंग जरारंग नमस्तंग कीर्तारंग
1: नमो सर्व तंदे नमो सद वंदे
0: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके
1: नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते
1: नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे
0: नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग
1: नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो